एकची म्हणा चिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला एकची म्हणा चिवला.